0: नमस्त्वं अकाले नमस्त्वं अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राज राजे नमो साज साजे
1: नमो चाचाये नमो महामाये
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
1: नमो रोग रोगे नमो सुख सुखे
0: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
1: नमो सर्व जीतं नमो सर्व भीतं
0: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
1: नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
0: नमो सर्व